ऐं सिमजा अव्हां खे ॿुधाईंदा रहंदासीं त असांजे अॼु जेको सवाल असां रखियो आहे तमामु आसान सवाल आहे, पर अव्हां खे इहो बि ॿुधाईंदासीं त जेको सवाल असांजो आहे सिंध जे सुहिणे शहर उन सुहिणे शहर जो नालो ॿुधायो। सिंध जा तमामु सभु सुहिणा शहर आहिनि पर उन शहर जो नालो ॿुधायो जंहिंखे हिकु अख कोन्हे का, यानी आहे अख, यानी उर्दू में आंख चवंदा आहिनि, पोइ कंहिंखे समुझ में अचे पियो, कंहिंखे न पियो अचे। बहरहाल मुंहिंजो जेको सवाल आहे उन उहो इहो आहे त सिंध सुहिणी जो उहो कहिड़ो शहर आहे जंहिंखे हिकु अख कान्हे का। जी हा, तव्हां असांखे सवाल जो सही जवाबु ॿुधाए सघो था असांजे SMS ज़रिए। असांजे SMS करण जो आसान तरीक़ो आहे, तव्हां मोबाइल जे राइट ऑप्शन में वेंदो, उते तव्हां पंहिंजो LRK लिखी पंहिंजो नालो, पंहिंजे ॻोठ जो नालो ऐं सवाल जो सही जवाबु लिखी करे तव्हां 888 ते सेंड कंदव। ऐं जेके असांजा दोस्त फेसबुक ते प्रोग्राम ॿुधनि पिया, असांजी GFM88 जी ID आहे, पंहिंजो फेसबुक जो पेज आहे, तव्हां उन ते बि असांखे पंहिंजे सवाल जो सही जवाबु मोकिले सघो था। ऐं असांजे मोबाइल नंबर जेको आहे असांजे मोबाइल स्टूडियो में आन आहे, तव्हां उन ते बि तव्हां कॉल करे पंहिंजे सवाल जो सही जवाबु ॿुधाए सघो था। असांजो नंबर आहे 0332132288। जी हा, मोबाइल नंबर तमामु आसान आहे 0332132288।

0: हक सच जो आवाज, गीत संगीत जो आवाज, जे हैदराबाद मटियारी एफएम 91.6 सिंध जो आवाज, बुधंदा रहो।
1: जिंदगी गुजारियो एतमाद सां कुरान के समझी बुधंदा रहो। डॉक्टर फरहत हाशमी जो प्रोग्राम तालीमुल कुरान रोजानो सुबह 9:05 ते सिर्फ जीएफएम 88 नेटवर्क ते।
0: अभी बुधो प्या जीए हैदराबाद मटियारी एफएम 91.6 सिंध जो आवाज।
2: ओ पिता जा पिताई पिता ते वसे नूर मुझो तो
0: सिंध जो आवाज बुधंदा रहो।
3: ये फेसबुक जरिए त तव्हां जा ज़रूर नाला बि खणंदासीं, तव्हां जे सवाल जा सही जवाब बि तव्हां खे असां ॿुधाईंदासीं। ऐं अवां थोरो इंतज़ार बि कजो त छो त हूअ इंसान खे ऐं पखियुनि खे जानवरनि खे अखियूं हूंदियूं आहिनि, पर जेको आहे सो अजीब जहिड़ी ॻाल्हि आहे त वरी हिकड़े ॻोठ खे, हिकड़े शहर खे, हिकड़े सिटी खे अख कोन्हे का। इहो तव्हां खे ज़रूर इंतज़ार हूंदो, होसियड़ हूंदो, ऐं अव्हां खे ज़रूर ॿुधाईंदासीं। ऐं साईं जा मां तव्हां सां हिकड़ी ॿी ॻाल्हि कंदुमि त तव्हां कॾहिं नंढड़े ॿार सां प्यार कयो आहे, कॾहिं नंढड़े ॿार सां अव्हां इश्क कयो आहे? त मां अव्हां खे ॿुधायां थो त नंढड़े ॿार सां प्यार करणु, इश्क करण में केतिरो फ़ाइदो आहे ऐं उन जी पालना में केॾो मिठास आहे। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त अक्सर असां जेको प्यार कंदा आहियूं नंढनि जी ॻाल्हि था चऊं त नंढो नंढे में नंढड़ो वणक जो जेको ॿूटो आहे उहो बि थिए थो। नंढड़े तव्हां ॿूटे सां प्यार कंदव, तव्हां हुन सां इश्क कंदव त उन जी तव्हां पालना बि कंदव, उन खे वाद विज लाइ भाण ॾींदव, तव्हां उन खे गुड ॾींदव, तव्हां उन खे पाणी ॾींदव, ऐं जॾहिं उहो वॾो थींदो उन जी तव्हां जेका पालना कंदव, तव्हांजो जेकॾहिं बकरी खाई वेंदी, जेकॾहिं तव्हांजो मेंहिं खाई वेंदी, कोई माण्हू उन खे ॿूटे खे पटे छॾींदो त बिल्कुलु तव्हां खे गुस्सो ईंदो, तव्हां खे कावड़ ईंदी। त इन मुंहिंजे नंढड़े ॿूटे खे तव्हां छो पटियो? छो त उन जेको प्यार आहे, उन जेका पालना आहे, उहो तमामु वॾी मिठी आहे। ऐं जेकॾहिं तव्हां नंढड़नि पखियुनि सां प्यार कयो था, जेके पखी आहिनि तमामु नंढा, उनजो आनो हूंदो आहे, उन मां उहो फुटी वॾो थींदो आहे, तव्हां उन जी जेको आहे सो पंहिंजो अन पाणी जो बंदोबस्तु कंदा आहियो, तव्हां उन खे जेको आहे सो हवा में उॾारींदा आहियो, वरी तव्हां उन खे जेको आहे सो वरी पंहिंजी राहशगाह ते तव्हां उन खे सॾु कंदा आहियो, हलिया ईंदा आहिनि। त उहो जॾहिं पखी वॾो थींदो आहे, तव्हां खां घुरंदो आहे कोई, तव्हां हुनखे न ॾींदा आहियो, त उहो तव्हां नंढे हूंदे खां पाले वॾो कयो आहे, तव्हां हुनखे प्यार ॾिनो आहे, तव्हां सां इश्क कयो आहे। इहा पालना नंढड़े पखीअ जी वॾी मिठी हूंदी आहे। ऐं साईं जा जेके जानवर आहिनि, जानवरनि जा जेके बचड़ा आहिनि, ख़ासि करे पंहिंजो सेहड़ आहे, बकरी आहे, मेंहिं जो नंढड़ो पालड़ो आहे, वछेरी आहे, त जेके बि जानवर आहिनि उन्हनि जा जेके बचड़ा तव्हां पालींदव उन जी पालना त तमामु वॾी मिठी आहे, तमामु हुन जो प्यार घणो आहे, तव्हां पाले ताते वॾो कंदव। तव्हांखे इहो बि न थींदो त मां जेकॾहिं हिनखे खपायां ऐं खपाए पैसा वठां, पर तव्हां चवंदो इहा इहो जानवर मुंहिंजे अखियुनि अॻियां हुजे, तव्हां हुनखे पाणी पीआरींदव, तव्हां हुनखे खाद खुराक ॾींदव, ऐं तव्हां हुनखे पालण सां तव्हां जेको प्यार आहे, पालना आहे, उहा पालना वॾी मिठी हूंदी आहे। तव्हां ॾिसो न, जेकॾहिं चकूअ जो जेको आहे सो जो हिकिड़ो दाणो पाल कंदो, पाल करण सां उहो मिठो थींदो आहे, सो पालना तमामु वॾी मिठी आहे। त उन जे हवाले सां नंढड़ा ॿार जेके आहिनि उन जी बि पालना ॾाढी मिठी हूंदी आहे। तव्हां नंढड़े ॿार खे हिकिड़ो ख़ुदि अमड़ हूंदी आहे, ख़ुदि हुन जी भेण हूंदी आहे, उहो त हिकिड़ो पको रिश्तो आहे, पर अवां पालियो था त उन जी पालना बि तमामु मिठी हूंदी आहे। ऐं नंढड़े ॿार जो जेको रोइण हूंदो आहे, उहो रोई रोई अव्हां खे ज़रूरु मञाईंदो आहे, जेके हुन जा मुतालबा हूंदा आहिनि तव्हां खां ज़रूरु उहो ख़र्चु कराईंदो, छो त तव्हां सां तव्हांजो हुन सां प्यार आहे, तव्हांजो हुन सां इश्क आहे। पर साईं मुंहिंजा जेकॾहिं ॿारु घर में रोईंदो आहे न त अलाह जी रहम ऐं उन घर में बरकत पवंदी आहे। ऐं साईं मुंहिंजा जेकॾहिं तव्हां कंहिं ॿार सां गॾिजी करे मानी खाईंदव, उन ॿारे खे मानी खाराईंदव पाण सां गॾु, त तव्हां खां पुछा बि न थींदी त इहा तव्हां मानी, इहो वेलो तव्हां घणनि पैसनि जो खाधो, छो खाधो, का पुछा कोन्हे को ॿार सां मानी खाइण जी। इहा वॾी बरकत बि आहे। त साईं मुंहिंजा नंढड़ो ॿारु जेको आहे उनजी पालना तमामु मिठी आहे ऐं उनजो इश्क तमामु मिठो आहे, पर बेवफ़ा न चइबो आहे। कॾहिं बि नंढड़े ॿूटे खे, नंढड़े पखीअ खे ऐं नंढड़े जानवर खे ऐं नंढड़े ॿार खे तव्हां तव्हांखे उहो मञाए सघे, तव्हां हुनखे नथा मञाए सघो इन जे करे जो, पर हू बेवफ़ा न हूंदो आहे ॿार, उनजो इश्क तमामु भलो हूंदो आहे, उन सां इश्क कयो, प्यार कयो, मुहबत कयो, उनजी पालना कयो।

सेम जा गाल कंदे एकड़ो अफसोस थींदो आहे त अहिड़ा माण्हू पंहिंजे असली रिश्तनि खे पोइते करे नकल रिश्तनि खे अहमियत ॾींदा आहिनि। ऐं उहो ईअं हूंदो आहे त अदा ही मुंहिंजी सिक जी भेण आहे, ही मुंहिंजो सिक जो भाउ आहे, ऐं असुल भाउ खे अहमियत न ॾींदा, असुल भेण खे अहमियत न ॾींदा। अदा ही मुंहिंजी माउ करे सॾी आहे, हे मां पाण अबो करे सॾियो आहे, ही मां मासी करे सॾी आहे। इहो बिल्कुलु तव्हां अॻिलनि खे प्यार ज़रूरु ॾियो, अॻिलनि खे अव्हां मोहबत ज़रूरु ॾियो, बस पर असुल रिश्ता असुल हूंदा आहिनि। छो त जेको असुल भाउ आहे, असुल भेण आहे, उहा त असुल हूंदी आहे, पर जेको रज़ाई भाउ जंहिंखे छॾिजे, जेके थन पियाक भाइर हूंदा आहिनि, भेनरियूं हूंदा आहिनि, त उहे बि असुल हूंदा आहिनि। उन्हनि जो रिश्तो बि तमामु असुल ई हूंदो आहे, जेके पंहिंजी अमड़ सां गॾु असां सां गॾु थन पीअनि। ऐं जेको आहे सो उहो ई भाउ हूंदो आहे, उहो ई भेण हूंदी आहे। असुल माउ हूंदी आहे, असुल पीउ, असुल वासाब असुल हूंदो आहे। असां अक्सर करे इहे रिश्तनि खे अहमियत ॾींदा आहियूं, ऐं ॿियनि ज़ातियुनि में, ॿियनि क़ौमुनि में असां रही करे, ॿियनि शहरनि में असां रही करे पंहिंजा जेके नकुल रिश्ता ठाहींदा आहियूं, ऐं असांखे उन्हनि मां नुक़सान बि पवंदो आहे। पर उहे मुफ़ाद वारा रिश्ता हूंदा आहिनि, उहे मतिलब वारा रिश्ता हूंदा आहिनि, जंहिंमें असां को न को मुफ़ाद रखंदा आहियूं ऐं असां उन में को न को मतिलब रखंदा आहियूं। पर इहो सरासर ग़लति आहे। कोशिशि कयो पंहिंजे असुल रिश्तनि खे मोहबत ॾियो, प्यार ॾियो पंहिंजे भाउ खे, पंहिंजे भेण खे, ऐं पंहिंजी अमड़ खे। अमड़ ॿिए खे सॾणु बहितर आहे, पर जेका पंहिंजी अमड़ आहे, जेका जीजल आहे, उहो असुल रिश्तो उन जो आहे। ऐं नकुल रिश्तनि खे विसारे करे पंहिंजे असुल रिश्तनि खे अहमियत ॾियो।